वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्या सोबत होत्या. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. प्रोग्राम कसा होता हे मला जरूर कळवा आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. असेच नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 27 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. संकल्प आणि संघर्ष या दोनच गोष्टी माणसाला आयुष्यात अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्यास मदत करतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. मुंबईत 4 मजली निवासी इमारत कोसळून किमान 19 लोकांचं निधन झालं. मंकी पॉक्स या रोगामुळे पहिले निधन झाल्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणित केले दिवस होता आजचा. इंटरफेस रिजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ नासाचे स्पेस प्रोब सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आले, तेही आजच्याच दिवशी. दरा पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान जाहीर झाला, तोही आजच. जिबुती देशाला फ्रान्सने स्वातंत्र्य दिले. उरुग्वे देशाचे अध्यक्ष जुआन मारिया बोडाबेरी यांनी संसद विसर्जित करून हुकुमशाही प्रस्थापित केली, दिवस होता आजचा. कॅनडा नागरिकत्व कायदा कॅनडा देशाच्या संसदेने नागरिकत्वाची व्याख्या स्थापित केली, तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. कार्तिका नायर भारतीय चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म आजचाच. सुनंदा पुष्कर भारतीय कॅनेडियन उद्योगपती यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. सुलतान बिन सलमान सल सौद अंतराळात जाणारे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम यांचाही जन्म आजचाच आहे. रवी बत्रा भारतीय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. राहुल देव बर्मन भारतीय हिंदी चित्रपट संगीतकार यांचाही जन्म आजचाच आणि अमला शंकर भारतीय नृत्यांगना यांचाही जन्म आजच. खंडू रांगणेकर भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशी. कवी दत्त श्रीम परांजपे लेखक व पत्रकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय बंगाली कादंबरीकार कवी लेखक आणि पत्रकार यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषा तुमच्यासोबत. आजचा राशीभविष्य सांगणार आहे आणि सुरुवात मेष राशीपासून. तुमची मानसिक मरगळा संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूनी चांगली बातमी मिळेल. नोकरीत प्रगतीसाठी मेहनत करा. वृषभ रास, तरुणांना कारकिर्दीत मोठे यश मिळू शकते. राजकीय समस्या सोडवता येतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मिथुन रास, नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी नफ्याची स्थिती राहील. नशीब आज तुमच्या सोबत असेल. कर्क रास, तुमचे उत्पन्न हुशारीने खर्च करा. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही कुटुंबातील सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. सिंह रास, तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने यश मिळवाल. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत चांगला पैसा मिळेल. पदोन्नतीची चिन्हे आहेत. कन्या रास, भागीदारीच्या व्यवसायात कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. लोकांना आदर मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडूनही प्रशंसा मिळेल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणुधुनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील, तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राशी बोलू शकता. वृश्चिक रास, तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहणार नाही. धनुरास, जर तुमच्या गोटाशी संबंधित काही प्रकरण असेल तर आज त्यात तुम्हाला थोडासा दिलासा मिळू शकतो. मकर रास, कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला फायदा होईल. पालक आनंदी असतील आणि मुले देखील आनंदी असतील. कुंभरास, तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढाल. त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालवाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आणि शेवटची मीन रास, आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळे मिळतील. त्यामुळे संपत्ती निर्माण होईल. तुमच्या कामात मोठे बदल होऊ शकतात. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गणू पुणे 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. द ना गोखले चरित्र वाङ्मयाचे संशोधक यांची आज पुण्यतिथी. महाराजा रणजित सिंग शीख राज्याचे संस्थापक यांची पुण्यतिथी आजच. धनाजी जाधव मराठा साम्राज्यातील सेनापती यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनो ध्वनी 90.4 FM KLE गणेश. नमस्कार.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। रविवार दिनांक 28 जून रोजी पल्स

0: पोलिओ कॅम्पेन होणार आहे आणि यानिमित्त रोटरीचा पोलिओमध्ये कसा सहभाग आहे किंवा या अभियानामध्ये कसा सहभाग आहे, रोटरी कसं काम करते पोलिओवरती, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि तसेच पोलिओ आपल्याला कसा होतो आणि काय आपण काळजी घेतली पाहिजे याबद्दलही ऐकणार आहोत. तेव्हा ही माहिती आपल्याला देत आहेत रोटेरियन रेणू कुलकर्णी, ज्या ई क्लब बेलगम डिस्ट्रिक्ट 3170 मेंबरही आहेत. त्यांना आपण ऐकतोय. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते आहे. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार श्रोते हो, मी रोटेरियन रेणू कुलकर्णी, रोटरी ई क्लब RI डिस्ट्रिक्ट 3170 बेलगामची मी सदस्य आहे. 28 जून येत्या रविवारी पोलिओ लसीकरण आयोजित केलं गेलेलं आहे शासनाकडून आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक पालकांनी आपल्या 5 वर्षापर्यंतच्या मुलांना येऊन लसीचे 2 थेंब अवश्य पाजले पाहिजेत. या लसीकरणाच्या अनुषंगानं मला सांगावंसं वाटतं की पोलिओ निर्मूलन करण्यामध्ये रोटरीचा खूप मोठा हातभार आहे. आपण जाणून घेऊया थोडंसं पोलिओ बद्दल, की हा रोग काय आहे, तो कशामुळे होतो. तर श्रोते हो, पोलिओ व्हायरस नावाच्या विषाणूमुळे हा रोग होतो आणि हे विषाणू जे आहेत ते मुलांच्या मज्जासंस्थेवर हल्ला करून त्यांना कायमचं अपंगत्व देतात. 20व्या शतकामध्ये पोलिओ हा शब्द इतका भयावह होता आणि दुर्दैवानं त्याच्यावरती आजही उपचार नाहीये, पण लसीकरणाद्वारे आपण त्यामध्ये त्याच्यावरती आपण प्रतिबंध करू शकतो. आज तुमचं मूल अंगणात खेळतंय, पण एका रात्रीमध्ये असं काही होईल की जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुमचं मूल चालूही शकणार नाही, इतका भयानक प्रकारचा रोग आहे हा. आणि बऱ्याच वेळेला ह्या पोलिओची काही लक्षणं आपल्याला दिसून येत नाहीत, ही त्याच्यातली सगळ्यात गंभीर गोष्ट आहे. पण तरी सुद्धा ताप किंवा घसादुखी, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या होणं अशा प्रकारची काही लक्षणं दिसून येतात आणि अतिशय गंभीर प्रकरणामध्ये हातपाय लुळे पडतात, श्वास घ्यायला त्रास होतो आणि आपण बघतो पोलिओचे पेशंट की त्यांना कायमचं अपंगत्व आलेलं असतं. मी जसं तुम्हाला सांगितलं की पोलिओवरती उपचार अजूनही नाहीये, पण प्रतिबंध हा एकच त्याच्यावरचा उपचार आहे सध्या तरी. आणि आपल्या 5 वर्षापर्यंतच्या मुलांना लस देऊन आपण त्यांचं आयुष्य सुकर आणि सुलभ करू शकतो आणि त्या लसीकरणाद्वारे आपण विषाणूचा प्रसार हा थांबवू. भारतामध्ये 1995 साली राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान सुरू करण्यात आलं. पोलिओ प्रतिबंधासाठी कधी कधी लसीकरण करावं या बाबतीत पण काही जणांच्या मनामध्ये गोंधळ असतो. तर पोलिओच्या 2 पद्धतीच्या लसी आहेत, जसं की OPV आणि IPV. OPV म्हणजे ओरल पोलिओ व्हॅक्सिन, की त्याचे 5 डोस देणं हे अतिशय गरजेचं आहे. तर ते डोस कधी कधी द्यावेत, तर मुलाच्या जन्माच्या वेळी, म्हणजे मुलाचा जन्म झाल्यानंतर, त्यानंतर 6व्या आठवड्यामध्ये, 10व्या आठवड्यामध्ये, 14व्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यानंतर 16 ते 24 महिन्यांपर्यंत. आणि IPV जे 2 डोस असतात ते मुलाच्या 6व्या आणि 14व्या आठवड्यामध्ये द्यायचे असतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्या पालकांनी की जन्मापासून 5 वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांना म्हणजे मुलांना आणि मुलींना पोलिओचे 2 थेंब अवश्य पाजायचे आहेत. मग त्याआधी त्यांनी कितीही वेळा लस घेतली असली तरी सुद्धा 5 वर्षापर्यंत आपल्याला मुलांना लसीकरण करणं हे गरजेचं आहे. आता पोलिओचा प्रसार कशामध्ये होतो, कशापासून होतो, तर आपल्याकडे जनरली सॅनिटेशन हे खूप पुअर आहे, म्हणजे अस्वच्छता आपल्याकडे खूप असते, स्वच्छतेला आपण तेवढं महत्व देत नाही. मग बरेचदा कसं होतं की लहान मुलं जी असतात ती रस्त्याच्या कडेला, झाडाच्या खाली वगैरे शौचाला बसतात. मग त्या संक्रमित व्यक्तीच्या मलामधले जे विषाणू असतात त्याच्यामधून किंवा दूषित पाण्यांमधून किंवा अन्न म्हणा किंवा आपण घाणेरड्या हातांनी जर अन्न खाल्लं किंवा तोंडात बोटं घातली तर त्याच्यामधून ते विषाणू आपल्या शरीरामध्ये जातात, की ज्याला आपण फेकल ओरल प्रसार असं म्हणतो. तर ह्या गोष्टींची आपण खूप काळजी घ्यायला हवी. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या कित्येक वर्षापासून भारतामध्ये पोलिओची एकही केस नाही. 13 जानेवारी 2011 नंतर पोलिओची एकही केस भारतात आढळली नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, 1995 साली भारतामध्ये पोलिओ मुक्त अभियानाची सुरुवात झाली आणि रोटरीनं WHO, युनिसेफ, CDC, बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्या सहकार्यामधून ही मोहीम अतिशय उत्कृष्टरित्या आणि प्रभावीरित्या राबवली. पण 13 जानेवारी 2011 असं मी का म्हणलं आता, ही विशिष्ट तारीख मी का सांगितली, तर 13 जानेवारी 2011 मध्ये वेस्ट बेंगालमधल्या एका शहापूर नावाच्या छोट्या खेड्यामध्ये एक मुलगी 18 महिन्यांची, म्हणजे 1.5 वर्षाची एक मुलगी पोलिओचा रुग्ण म्हणून सापडली गेली, जिचं नाव होतं रुखसार खातून. आणि काय झालं होतं की ते ज्या ठिकाणी राहत होते, ज्या गावामध्ये राहत होते, तो अतिशय दुर्गम प्रदेश होता

आणि तिथे सहजपणे पोहोचणं किंवा त्यांनी लसीकरण केंद्रापर्यंत सहजपर्यंत जाणं हे खूप कठीण गोष्ट होती. आणि त्याचमुळे तिच्या पालकांनी तिचा एक पोलिओचा डोस चुकवला होता. त्यांना काहीतरी लक्षात आलं की आपल्या मुलीच्या पायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्या हे अजूनही लक्षात येईपर्यंत तिचा एक पाय हा अपंग झाला होता आणि ती इंडियामधली भारतामधली लास्ट रेकॉर्डेड पोलिओ केस ठरली. तुम्ही सांगा मला 1995 पासून रोटरी इंटरनॅशनल बाकी संस्थांच्या सहकार्यानं ही पोलिओची मोहीम राबवते आणि अनेक वर्षांनंतर आता पोलिओचं निर्मूलन झालं असं वाटत असतानाच एक अशी पोलिओ केस समोर येते, म्हणजे त्या न्यूजचं वेटेज काय असेल त्यावेळेला. तिचं नाव फक्त मेडिकल रजिस्टर मध्ये ऍड झालं नाही तर तो सगळ्यांसाठी नॅशनल वेकअप कॉल होता त्यावेळेला. मग त्यानंतर गव्हर्नमेंट, युनिसेफ, WHO आणि रोटरी या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं पोलिओ पल्स निर्मूलनाचं काम हाती घेतलं, मग ते जागृती मोहीम असू दे, लसीकरण मोहीम असू दे किंवा निधी संकलन असू दे, त्या गोष्टीला खरोखरच तोड नाहीये. आणि त्यांनी अशा पद्धतीनं काम केलं की हे प्रत्येक घरापर्यंत ही लस पोहोचली पाहिजे, त्यातून एकही मूल या लसीकरणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे. आज ती मुलगी जी आहे रुखसार खातून, ती नॉर्मल लाईफ जगतीये, ती व्यवस्थित तिचं लाईफ जगतीये, पण तिच्या पायामध्ये थोडासा लिंप आहे की जो चालताना जाणवतो. आणि तिच्याकडे बघितलं की आपल्याला कळतं की एक डोस चुकवला तर त्याची किती मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. पण फक्त कसं आहे की ती फक्त बळी, ह्या पोलिओचा बळी म्हणून ती लक्षात राहिली नाही लोकांच्या, तर टुडे शी इज रिमेंबर्ड ऍज द फायनल स्पार्क दॅट लेड इंडिया टू व्हिक्टरी. आणि त्यामुळेच 2011 नंतर एकही पोलिओ केस भारतामध्ये ही सापडलेली नाहीये. जवळजवळ 95-99% लसीकरणाचं कव्हरेज आपण साध्य केलं गेलेलं आहे. आता रोटरी काम करतय किंवा ह्या बाकीच्या संस्था काम करतायत, आपलं शासन काम करतय, पण नागरिकांनी काय करायला हवं याच्यामध्ये, तर अतिशय सोपं आहे श्रोते हो. आपल्या घरातील 5 वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही पल्स पोलिओच्या दिवशी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रात घेऊन जा आणि त्यांना हे आयुष्य जे महत्वाचे 2 थेंब आहेत ते नक्की त्यांना द्या. 5 वर्षापर्यंत कितीही वेळा लसीकरण जेव्हा जेव्हा असेल त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण ही लस आपल्या मुलाला द्यायची आहे, स्वच्छता पाळायची आहे, स्वच्छतेचे काही बेसिक नियम पाळायचे आहेत की जेणेकरून पोलिओच नाही पण इतर आजारांपासून सुद्धा आपण दूर राहू शकू आणि एक चांगली आरोग्य संस्था, बळकट आरोग्य संस्था आपण आपल्या भारतासाठी आपण निर्माण करू शकू. आता ह्या ज्या 2 लसी आहेत त्याच्याबद्दल पण खूप गैरसमज आहेत लोकांच्या मनात, पण घाबरायचं काही कारण नाहीये कारण OPV आणि IPV ह्या दोन्ही लसी ज्या आहेत त्या WHO मान्यता प्राप्त आहेत आणि गेल्या कित्येक दशकांपासून अब्जावधी मुलांना त्या दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचे दुष्परिणाम हे अत्यंत दुर्मिळ आहेत. दुर्मिळ म्हणजे आजपर्यंत तरी कुठलाही असा त्याचा दुष्परिणाम समोर आलेला नाहीये की ज्यामुळे पोलिओची लस देऊ नका असं सांगण्याची वेळ आपल्यावरती यावी, पण लस न देणं हा मात्र खूप मोठा धोका आहे. आता लोकांमध्ये खूप गैरसमज असतात की अहो आम्ही एकदा लस दिली आहे आता प्रत्येक वेळेला काय तेच 2 थेंब द्यायचे, तर कृपा करून तसं करायचं नाही. आपल्याला 5 डोस जे पोलिओचे आहेत आणि 5 वर्षापर्यंत ते कंपल्सरी दिले गेले पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की 2014 जर भारत पोलिओ मुक्त म्हणून WHO जाहीर केलंय तर मग काय गरज आहे, पण मंडळी भारत पोलिओ मुक्त झालाय पण जग नाही. कारण आपल्या शेजारचे जे देश आहेत जसं की पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, तर January 2026 जो रेकॉर्ड आहे त्याद्वारे अजूनही पाकिस्तानामध्ये 3 आणि अफगाणिस्तानामध्ये 6 केसेस आढळल्या गेलेल्या आहेत पोलिओच्या. आणि मंडळी आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी व्हिसाची गरज लागते, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हायरसला किंवा विषाणूंना पसरायला व्हिसाची कुठलीही गरज नाहीये. त्यामुळे जोपर्यंत आपल्या भारत सोडून बाकीचे देश जसे की हे 2 देश हे पोलिओ मुक्त होत नाही तोपर्यंत भारतातली मुलंही सुरक्षित नाहीये. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला लसीकरण हे मुलांना केलंच पाहिजे. आता ह्या लसी घेतल्यानंतर वंध्यत्व येतं ही सगळ्यात मोठी गैरसमजूत आहे आणि जी अतिशय चुकीची आहे, खोटी आहे. वंध्यत्वासारखा कुठलाही प्रॉब्लेम आपल्या मुलांना किंवा मुलींना येणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त गरिबांनाच होतो, फक्तच अस्वच्छतेमुळे होतो वगैरे असं काही नाहीये, कारण कुठलाही रोग तसा
भेदभाव कधीच करत नाही हे आपल्यालाही माहितीये. त्यामुळे गरीब श्रीमंत असा काहीही भेद त्याच्यामध्ये नाहीये. हा रोग कुणालाही 5 वर्षापर्यंतच्या मुलांना होऊ शकतो. मग कसं होतं की पोलिओग्रस्त जर ते मूल असेल तर त्याच्या दैनंदिन ज्या ऍक्टिव्हिटीज असतात जसं की चालणं फिरणं हे खूप कठीण होऊन बसतं. त्यांना अपंगत्व येतं. मग शिक्षणासाठी शाळेत जाऊन शिक्षण घेण्यासाठी सुद्धा त्यांना ते खूप अडचणींचा त्रास करावा लागतो. त्यांच्यासाठी ते सोपं नसतं. रोजगार मिळण्यामध्ये अडथळे येतात. जर एखादी व्यक्ती अपंग आहे तर काम देणारा माणूस 100 वेळा विचार करेल की ह्याच्याच्यानं हे होईल की नाही म्हणून. त्यामुळे ते पण प्रॉब्लेम येतात. आणि सामाजिक भेदभाव, लोक एका विचित्र नजरेनं बघतात अपंग माणसाकडे किंवा अगदी सहानुभूतीनं बघतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती मानसिक ताण येतो. त्यामुळे शारीरिक अपंगत्वाबरोबर त्यांना मानसिक अपंगत्व सुद्धा येऊ शकतं आणि हे खूप गंभीर आहे, हे खूप धोकादायक आहे. आणि मग ते कायमचे परावलंबी बनतात. मग कायम त्यांना आयुष्यभर उपचार आणि सहकार्य काही साधनं अशांवरती अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे पोलिओचे 2 थेंब मुलाला आयुष्यभर अपंगत्वापासून वाचवतात. आणि हे 2 थेंब म्हणजे अशी जादू आहे की जे मुलाला चालण्याची खेळण्याची आणि सामान्य जीवन जगण्याची संधी देतात. श्रोते हो, आपण प्रत्येक वर्षी 24 ऑक्टोबर रोजी आपण वर्ल्ड पोलिओ डे हा साजरा करत असतो. तर तुम्हाला माहिती आहे का 24 ऑक्टोबरच का? तर 24 ऑक्टोबर हा डॉक्टर जोनास म्हणून जे डॉक्टर होते, जे अमेरिकन व्हिरॉलॉजिस्ट होते, तर हा त्यांचा वाढदिवस असतो. आणि हा डॉक्टर जोनासनी जगाला अतिशय सुंदर आणि अद्भुत असं गिफ्ट दिलेलं आहे, फर्स्ट पोलिओ व्हॅक्सिन तयार करून. आणि त्याच्यानंतर 1960 डॉक्टर अल्बर्ट सॅबिन म्हणून जे होते त्यांनी ओरल पोलिओ व्हॅक्सिन डेव्हलप केलं की फक्त 2 थेंब ज्यामुळे आपलं मूल आयुष्यभर सुरक्षित राहू शकेल. तर मला एक सांगावं असं वाटतं की एखाद्यानं एखादी गोष्ट करण्यापेक्षा एखादी गोष्ट जर सगळ्यांनी मिळून केली तर त्याचा जो परिणाम असतो तो खूप खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप काळ टिकणारा असतो. जसं की माझी ओळख करून देताना मी तुम्हाला म्हणलं की मी रोटरी ई क्लब बेलगमची सदस्य आहे. तर मी जेव्हा रोटरी जॉईन केलं त्यावेळेला आमच्या क्लबचे पास्ट प्रेसिडेंट जे नरसिंह जोशी होते, तर पोलिओ मुक्त अभियानासाठी ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होते. म्हणजे आमच्या डिस्ट्रिक्ट 3170 150 क्लब मध्ये लोक त्यांना पोलिओ आयडल मानतात. इतक्या चांगल्या पद्धतीनं, उत्कृष्ट पद्धतीनं त्यांनी ह्याच्यावरती काम केलेलं आहे. तर मलाही हे खूप छान वाटलं की मुलांना जर कायमचं अपंगत्वापासून आपण दूर ठेवू शकत असलो तर एकाही मुलाला पोलिओ नको, ही जी रोटरीची प्रतिज्ञा होती ती प्रतिज्ञा मला खूप भावून गेली. आता बरेचदा रोटरीचे जे स्वयंसेवक असतात की आता आम्हाला आशा कार्यकर्त्यांची पण मदत मिळते, आमच्या रोटरी ऍक्टर्सची पण आम्हाला खूप मदत मिळते, तरी पण खूप अशा दुर्गम भागामध्ये पोहोचण्याला खूप अडचणी येतात. लसीकरणाबद्दल जे गैरसमज आहेत, जे संकोच आहेत, ते दूर करावे लागतात आणि मगच पेरेंट्स आपल्या मुलांना लस देण्यासाठी राजी होतात. बरेचदा लोक एका गावाहून दुसऱ्या गावाला शिफ्ट झालेले असतात. अशा वेळेला लोकांना शोधून उन्हात पावसामध्ये घरोघरी जाऊन त्यांना लस द्यावी लागते. मग रोटरी ह्या पद्धती ह्या याच्यामध्ये कसं काम करतं, तर आम्ही शाळांमध्ये जाऊन किंवा धार्मिक स्थळांमध्ये जाऊन बाजारपेठांमध्ये की जिथे जास्त आम्हाला लोक एकत्र संख्येनं मिळू शकतात अशा ठिकाणी जाऊन आम्ही जागृती मोहिमा करतो, आम्ही लसीकरण मोहिमा करतो, निधी संकलन करतो. दरवर्षी आम्ही पोलिओ फंडला, रोटरी फाउंडेशनच्या पोलिओ फंडला आम्ही पैसे पाठवत असतो. आज जर तुम्ही $10 रोटरीच्या पोलिओ फंडला दिले तर बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन त्याच्या अगेन्स्ट $20 ते पोलिओ फंडला घालत असतात. आणि अशा प्रकारे $30 पोलिओ फंडला जात असतात आणि त्याच्यामधून पोलिओ व्हॅक्सिन्स तयार होऊन ते जास्तीत जास्त जगभरातल्या अब्जावधीपेक्षाही जास्त मुलांपर्यंत पोहोचत असतात. मग काही वेळेला जागृती मोहिमा आखाव्या लागतात, जसं की रॅलीद्वारे, पथनाट्याद्वारे. मग सोशल मीडिया हे आज खूप परिणामकारक साधन आहे. आपल्याला जे सांगायचं असतं ते खूप परिणामकारकरित्या आणि सुलभरित्या आपण खूप लोकांपर्यंत आपण ते पोहोचवू शकतो. किंवा जागोजागी पोस्टर्स लावणं, ह्याद्वारे आपण हा अवेअरनेस पसरवू शकतो. मला एक सांगावं असं वाटतं की एकदा आम्ही असंच पल्स पोलिओ मोहिमेच्या दिवशी आम्ही लसीकरण होतं त्या दिवशी आणि आम्ही असेच आमचे रोटरीचे मेंबर्स आम्ही फिरत होतो आणि असं फिरता फिरता आम्ही एका झोपडपट्टीजवळ गेलो तर तिथली एक अगदी म्हणजे अशिक्षित बाई, खूप अतिशय सामान्य बाई, पण तिचं एक वाक्य खूप मनाला भावलं त्या दिवशी. तिनं सांगितलं की
तुम्ही जे हे दोन थेंब देण्यासाठी खटपट करताय, जे हे फिरताय, त्या दोन थेंबांमुळेच माझा मुलगा आज व्यवस्थितपणे शाळेत जाऊ शकतोय. आणि तुम्हाला सांगते की खरंच त्या दिवशीचा दिवसभराचा शीण या एका वाक्यामुळे निघून गेला. पण फक्त हे आम्ही करून उपयोग नाहीये, सगळ्या नागरिकांचा पालकांचा ह्याच्यामध्ये सहभाग असणं खूप अपेक्षित आहे. कारण स्थानिक लोकांचा विश्वास आणि त्यांचा सहभाग, त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आम्ही कुठलीच मोहीम यशस्वी करू शकत नाही. आणि रोटरीला एकट्याला हे करणं शक्य नव्हतं. रोटरी बरोबर WHO, युनिसेफ, CDC आणि भारत सरकार सोबतची भागीदारी, याच्यामुळे निधी उभं करणं किंवा लॉजिस्टिक म्हणा किंवा तांत्रिक मदत मिळणं

0: खूप सोपं झालं आणि ही जगातील सगळ्यात मोठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारी आहे असं मी म्हणेन. आज जग 99.99% पोलिओमुक्त आहे, पण 2025 पर्यंत फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानामध्ये ज्या केसेस आढळल्या, वाईल्ड पोलिओ व्हायरसच्या केसेस आढळल्या आहेत, त्यामुळे आपल्याला पोलिओसाठी काम करणं हे खूप गरजेचं आहे. जरी भारत पोलिओमुक्त असला तरी आपल्याला भारताबद्दल फक्त विचार संकुचित करायचं नाही, आपल्याला जग पोलिओमुक्त करायचं आहे. पोलिओ प्लसनं तयार केलेली जी कोल्ड चेन आहे, जी देखरेख प्रणाली आहे, जे स्वयंसेवकांची फळी त्यांनी जी तयार केलेली आहे, ती कोविड किंवा गोवर किंवा टीबी यासारख्या इतर आजारांच्या नियंत्रणासाठी सुद्धा वापरली गेली आणि त्यामुळेच त्याला पोलिओ इन्फ्रास्ट्रक्चर असं सुद्धा म्हणतात. 2019 एका स्थलांतरी वस्तीमधली ना एक 40-45 मुलं ही लसीकरणापासून वंचित राहिली होती. मग आशा कार्यकर्त्यांच्या बद्दल तर आपल्याला माहिती आहे, तर स्थानिक आशा कार्यकर्त्यांच्या सोबत घरोघरी जाऊन त्यांना समजावलं आणि त्यांना सांगितलं की ह्या लसीचा कशा प्रकारे उपयोग होईल, आणि त्या दिवशी आमचं 100% कव्हरेज झालं. आणि आज सांगायला खूप आनंद वाटतो की ती सगळी मुलं आज शाळेत जात आहेत, शिक्षण घेत आहेत, आणि थोड्या काळानंतर ती म्हणजे आजपर्यंत आपल्या स्वतःच्या पायावरती सुद्धा ती उभारली असतील. पोलिओवरती उपचार नाहीये मंडळी, आणि प्रतिबंध हाच त्याच्या एकमेव उपचार आहे. त्यामुळं आपल्या मुलांना 2 थेंब पोलिओचे देऊन त्यांचं भविष्य सुरक्षित करणं हेच आपल्या हातात आहे. 28 जूनला जो पल्स पोलिओ आहे, त्या दिवशी तुमच्या नजीकच्या पोलिओ केंद्रामध्ये जाऊन तुमच्या मुलांना पोलिओचे 2 थेंब अवश्य पाजा, कारण पोलिओ लसीकरणामधून एकही मूल सुटू नये अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि आपली आरोग्य व्यवस्था जर बळकट असेल तरच आपण सुदृढ सशक्त भारताची आपण निर्मिती करू शकतो. त्यामुळं जोपर्यंत एकही मूल धोक्यात आहे तोपर्यंत आपलं काम संपलेलं नाहीये. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. पल्स पोलिओ अभियान आहे 28 जून रोजी, त्यानिमित्त पोलिओ संदर्भातली जागृती करण्यासाठी हा कार्यक्रम होता. आणि आपल्यासोबत होत्या रोटेरियन रेणू कुलकर्णी. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केएल वेणुधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.

हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टरची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्णकेंद्रित उपचार उपलब्ध आहे. एलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, माइग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कोची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607.

26 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव. केसीबी कोड E036 आणि कॉमेट के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस, कम्प्युटर सायन्स अँड

ग्लोबल बँक आणि बोश यासारख्या 7 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 031-244-0322 आणि www.klptech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट.

programa se realiza bem no chat de coxa do lugar serviço a essa transição de investimento e assunto aqui. Em concordo, mas quando curtir bem, dá uma pergunta, a minha seguida de sucesso que não vai ficar próxima de uma rapidinha de escalar, três aliás, um grupo da peça de passagem, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, o PAM, आधुनिक वस्ती में आने के बाद सुनो सुधा नेट एक रोशनी आने के नया रोज को मॉडिफाई करो लेकिन इस संस्थित गुणवत्ता पूर्ण शिक्षण आने के चंद रोजगार संबंधी में कार्य में अधिक मंत्री सभी संपर्क के तरह 031-2471-399 आने 974-063-970 वेबसाइट आहे www.kl.com.edu केली सफर प्रवासा करून हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधांसोबत सुसज्ज सेंटर ओपीडीसाठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रॉलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्टेरोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेडरल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इंजिनियर पूर्णवेळ सल्लागार ಸೆವೆನ್ 1530

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वणधोनी 90.4 एफएम केएलई कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील एका अत्यंत महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. हा असा टप्पा आहे जिथे गुंतागुंतीचे कॅन्सर उपचार आणि प्रगत स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग एकत्र येतात. पूर्वीच्या काळी जर एखाद्या रुग्णाच्या हाताला किंवा पायाच्या हाडांचा कॅन्सर किंवा मऊ ऊतींचा कॅन्सर जर झालेला असेल तर त्यांच्या समोर एक अत्यंत दुःखद आणि अंतिम पर्याय असायचा आणि तो म्हणजे अम्प्युटेशन, म्हणजे जीव वाचवण्यासाठी तो हात किंवा पाय कापून टाकणं. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता खूप सुंदर प्रगती झाली आहे आणि आपल्या देशातील अग्रगण्य कॅन्सर इन्स्टिट्यूट केलीस डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या ऑर्थोपेडिक ऑन्कॉलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट OPD याच्या अधिकृत शुभारंभाचे औचित्य साधून आज आपण या कार्यक्रमात बोलणार आहोत. ही OPD जरी नवीन असली तरी हे युनिट सांभाळणारे हात मात्र अत्यंत अनुभवी आहेत आणि या टीमकडे मेगा प्रोस्थेसिस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराच्या सर्व प्रमुख चांध्यांवर अत्यंत गुंतागुंतीची लिम्ब सॉल्वेज सर्जरी, अवयव वाचवणारी शस्त्रक्रिया करण्याचा तब्बल 10 वर्षांचा यशस्वी आणि ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. तर या युनिटचं नेतृत्व करणारे दूरदर्शी डॉक्टर सारंग शेटे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर सारंग शेटे हे वरिष्ठ ऑन्कोसर्जन ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट केलीस डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटल येथे आहेत. सर, वेणुगरच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आज आपण एका नवीन विषयावरती बोलतोय, अर्थात आमच्यासाठी तो नवीन आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये खूप जुनी व्यक्ती आहात. तर आजचा जो विषय आहे म्हणजे अवयव वाचवणं, म्हणजे आपल्याला कॅन्सरमध्ये जे दुखापत होते किंवा हातपाय आपल्याला काढावा लागतो तर ती सर्जरी तुम्ही नुकतीच सक्सेसफुली केलेली आहात, तर त्याच्याबद्दल काय सांगा.
1: मुळात विषय कसा आहे की आजपण जर 3-4 दशक जर आधी गेलो 1970-80 साली तर त्यावेळी काय व्हायचं, ज्यावेळी ट्यूमर वगैरे खास करून जॉईंटचा, तर जॉईंटचा ट्यूमर वगैरे डिटेक्ट झाला की जी सगळ्यात मेन सर्जरी अशी असायची की तो ट्यूमर काढून टाकणे हा सगळ्यात महत्वाचा पहिला विषय असायचा. म्हणजे तो जॉईंट जो इन्वॉल्व आहे, जॉईंट इन्वॉल्व म्हणजे कसं, समजा गुडघा, तर सगळ्यात जास्त जे बोन जॉईंट ट्यूमर्स होतात ते गुडघ्याच्या आसपासच होतात.
0: अच्छा.
1: कारण की गुडघा हा सगळ्यात जास्त ग्रोईंग एरिया मानला जातो. आपण ज्यावेळी वय वाढतं त्यावेळी पण त्याच्यात हाईट वाढते वगैरे, नंतर बाकीचे जॉईंट्स पण असतात, अँकल असते, हिप असते, शोल्डर, एल्बो, रिस्ट वगैरे झालं. तर महत्वाचं काय, तर ज्यावेळी हे ट्यूमर डिटेक्ट झालं की सगळ्यात महत्वाचं टार्गेट आपलं असतं की हा ट्यूमर काढून टाकायचा, की जेणेकरून ट्यूमर हा वाढत वाढत जाऊन त्यानं जी शरीराला खायला सुरुवात केलेली आहे तर नुसताच अवयव खात नाही तर तो माणसाला पण खायला लागतो, त्याचं शरीर पण खायला लागतं, त्याचं जे काय हिमोग्लोबिन आहे, जी काय त्याची रक्ताची आतलं किंवा जी काय सेफ्टी मेकॅनिझम आहे, डिफेन्स मेकॅनिझम आहे, सगळंच कमकुवत व्हायला लागतं. त्यामुळं प्रत्येक कॅन्सर सर्जनचं किंवा ट्यूमर सर्जनचं पहिलं टार्गेट असतं की गेटिंग रिड ऑफ दिस ट्यूमर, काहीही करून हे ट्यूमर आपण शरीरातून काढून टाकणे किंवा ह्याला ट्यूमरला म्हणजे हतबल करून टाकली, टू मेक इट इनइफेक्टिव्ह. तर काढून टाकणे झाला सर्जरीचा भाग आणि इनइफेक्टिव्ह करणं गोळ्या औषधाद्वारे, म्हणजे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी अशा प्रकारे. तर पूर्वीच्या काळी जशा वगैरे 70s 80s मध्ये काय व्हायचं, ट्यूमर काढला की काढणं एक प्रकार झाला पण त्यानंतर त्या माणसाचं परत तो चालणार कसं, समजा गुडघ्याचा ट्यूमर आहे, गुडघा काढला नंतर चालणार कसं, तर त्या काळी एवढं आपलं हे सायन्स जे आहे किंवा रिप्लेसमेंटचं जे सायन आहे, आर्थोप्लास्टीचं जे सायन्स आहे ते एवढं डेव्हलप नव्हतं, किंवा जरी डेव्हलप्ड असलं, फॉर एक्झाम्पल मायो क्लिनिक वगैरे असे जे क्लिनिक आहेत, जे जगप्रसिद्ध सेंटर आहे त्याची, तिथं काय असायचं, कस्टम मेड प्रोसेसिस एक सिस्टीम असायची. मग बऱ्याच वेळा काय करायचं, ही ऑर्डर द्यायची, मग त्याचा ते गुडघा वगैरे तयार होऊन यायचा. ह्याचे स्पेशल गुडघे आहेत, नॉर्मल जे आपण रुटीनली जे नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट किंवा जे काही जॉईंट रिप्लेसमेंट साठी जे काही अवयव वापरतो ते आता रुटीनली अवेलेबल असतात. आता जरी उद्याच्याला कोण नी रिप्लेसमेंट साठी आलं तर ते काय लगेच 1 तासात सर्जरी होते, ते काय लगेच अवेलेबल असते, किंवा आता 2 तासात सुद्धा त्या माणसाचे ऑपरेशन करतात. पण जॉईंट ट्यूमर सर्जरी असं शक्य नाही आणि त्या काळी पण हे शक्य नव्हतं. त्या काळी तर फारच किचकट होतं कारण की हे सायन्स एवढं डेव्हलप नव्हतं. हे जे अवयव, हे जे इम्प्लांट्स आहेत आणि मेटलर्जी किंवा त्याचे जे अवयव बनवण्याचं जे शास्त्र पण आहे ते पण तेवढं सुधारित नव्हतं. मग काय करायचं, पण अमेरिकन लोक आहेत किंवा जे काही बरेच जॅपनीज लोक आहेत त्यांच्याकडे कसं असायचं, त्यांच्याकडे ह्या फॅक्टऱ्या होत्या, तंत्रज्ञान होतं, पण ते सुद्धा ह्याला वेटिंग पिरियड 4 वीक्सचा द्यायचे. मग 4 आठवड्यापर्यंत काय करायचं, पेशंट थांबायचा. मग त्यावेळी काय व्हायचं, ह्याच्यासाठी त्या दरम्यान काय करायचं, तर किमोथेरपी द्यायची, काही करून म्हणजे ट्यूमर आणि पुढे वाढत जाऊ नये तो वेळ कसा वाचवायचा. तर त्या दृष्टिकोनातनं पण साइड बाय साइड किमोथेरपीचं हे पण शास्त्र वाढत गेलं आणि गरज मदर इज द नेसेसिटी इज द मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स जसं आपण म्हणतो इंग्रजी त्या पद्धतीनं ह्याच जे ट्युमर रिप्लेसमेंटचे जे काय इम्प्लांट्स वगैरे त्याचं पण सायन्स वाढत गेलं. तर आत्ता आपण ह्या स्टेजला आहे की हे सगळं एक सायन्स एका लेवलला आलेलं आहे आणि खास करून आपल्या एरियात आम्ही ही पहिली सर्जरी 2016-17 केलती.
0: अच्छा. हा
1: पहिली सर्जरी आणि त्या लेडीज त्यावेळी वय होतं नी जॉईंट ट्युमरसाठी ऑस्टिओसारकोमा त्यावेळी वय साधारणतः त्यांचं 71-72 होतं. आता 8-9 वर्ष झाले अँड शी वॉक्स ट्युमर फ्री. त्यांची पहिली लिम्ब सॉल्व्हेज सर्जरी ह्या एरियात आपण केलेली आहे सक्सेसफुली. तर असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे अम्प्युटेशन वाचवून पाय वाचवणे लिम्ब प्रिझर्वेशन काही करून पाय अम्प्युटेशन जर झालं एखाद्याचं आज नख काढायचं झालं तरी बायका 4 वेळा विचार करतात. तर आज एखाद्याचा माणसाचं जर ट्युमर झालं हाच एक मोठा झटका असतो. त्यात जर डॉक्टर जर सांगायला लागला त्यांना आता चला तुमचा पाय कापूया तुमचा हाताला आलाय हात कापू एल्बो कापू शोल्डर कापू. जस्ट दिस फ्रायडे आपण एक 78 वर्षाच्या डॉक्टर्स आहेत साहेब त्यांचं सुद्धा आपण शोल्डरचं रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट विथ ट्युमर प्रोस्थिसिस विथ अ ड्युअल मोबिलिटी टाईप ऑफ इम्प्लांट दॅट इज ऑल्सो व्हेरी युनिक आणि ह्या एरियासाठी ते ऑलमोस्ट फर्स्ट ऑलमोस्ट काय पहिलंच आहे ऑलमोस्ट कर्नाटकात पहिलं आहे ते सुद्धा आपण यशस्वी केलेलं आहे. ह्या आठवड्यात पेशंट डिस्चार्ज होईल हात वगैरे चालवायला. तर अशा प्रकारची कॉम्प्लेक्स सर्जरीज आपण ऑलमोस्ट आता 9-10 वर्ष झालं हिथं आपण करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यशस्वीरित्या करतोय आणि विदाउट अ सिंगल अम्प्युटेशन. ते पण अगदी आम्हाला त्याचं सांगायला अभिमान वाटतो.
0: बरोबर. म्हणजे एवढी सक्सेसफुल सर्जरी तुम्ही केलीत आणि ती व्यक्ती आता आनंदाने जीवन जगतीये. मला वाटतं 80 वर्षाची व्यक्ती आहे.
1: 78 आणि आता लेडी म्हणजे ज्यावेळी त्यांचं 70-71 वय असं तर आता जवळजवळ 9-10 वर्ष ते आहेत आणि अजूनही चालतात.
0: अच्छा. मग सर शरीरातील हाडांचा एवढा मोठा भाग काढून त्याऐवजी दुसरा भाग बसवणं हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखंच नक्कीच वाटतं आपल्याला. आणि यामागील तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मेगा प्रोस्थोसिस बद्दल बोलतात तर आमच्या सर्वसामान्य श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगू शकता की नक्की काय आहे
1: मेगा म्हणजे मोठं. जसं मेगा मॉल आहे मेगा थिएटर आहे जसं मेगा म्हणजे एक मोठ्या प्रमाणात आणि मोठं जसं साईज मोठा असतो. तर थोडक्यात काय तर आपण जर नी रिप्लेसमेंट केला समजा तर साधारणतः एक ओव्हरऑल त्याची लांबी रुंदी ती 3-5 सेंटीमीटर असते ओव्हरऑल. ह्या बाजूनं 3 त्या बाजूनं त्याच्यापेक्षा जास्त नसतं. त्याच्यानंतरही त्याचं रिव्हिजन जरी केलं आपण नीचे काही 20 वर्षानं वगैरे खराब होतात किंवा 10-15 जे काय असेल किंवा कोणाचं काय प्रॉब्लेम होतं ते सुद्धा जास्तीत जास्त 10-15 सेंटीमीटर. ही तर ट्युमरच 20-25 सेंटीमीटर असू शकतो. मग ज्यावेळी आपण ट्युमर काढतो त्या जॉईंटचा तर असं नसतं की फक्त ट्युमर बॉर्डरनं काढायचा तर ट्युमरच्या आजूबाजूला जी काही रिॲक्टिव्ह एरिया आहे बॉर्डर एरिया आहे तो एरिया पण इन्व्हॉल्व्ह करायला लागतो आणि बियॉन्ड दॅट रिॲक्टिव्ह झोन नॉर्मल टिश्यू सुद्धा काढायला लागतो. मग असं सगळं म्हणजे 25 सेंटीमीटर झालं तर ओव्हरऑल रिजेक्शन ज्याला आम्ही म्हणतो कदाचित ते 40 सेंटीमीटरचं पण जात आहे. मग ओव्हरऑल जे इम्प्लांट साईज आहेत ते 60-50 अशा सेंटीमीटर पर्यंत पण गेलेले आहेत. पण ऍव्हरेज जे काय 20-40 सेंटीमीटर पर्यंत म्हणजे तो 10 पट मोठं झालं तुम्हाला लेंथ तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारचं जे प्रोस्थेसिस आहे त्याला आपण मेगा प्रोस्थेसिस म्हणतो जे लिम्ब सॉल्व्हेज सर्जरीत यूज होतात. मग हे वेगळे असतात ह्याचं सायन्स वेगळं आहे ह्याचं मेकॅनिझम वेगळे आहेत ह्याची स्टॅबिलिटी टेक्निक वेगळे आहेत ह्याच्या आतमध्ये लागल्यानं सगळं जे आर्टिक्युलेशन आहे मधलं ते पण थोडं वेगळं राहते. ह्यात पण बरेच प्रकार आहेत म्हणजे स्टॅबिलिटी हिसाब आणि कन्स्टंट प्रमाणे हिंज बेसिस अँट्री फॉरवर्ड असं सगळे त्यात डिटेल्स आहेत बरेच. पण थोडक्यात सांगायचं मेगा प्रोस्थेसिस म्हणजे मोठा ट्युमर काढल्यानंतर ती जागा भरून कशी काढायची की जेणेकरून त्याचा पाय वाच त्याच्या पायाची किंवा हाताची आपल्याला लांबी समान रित्या किंवा तेवढीच्या तेवढी ठेवता येईल आणि ते सर्जरी झाल्यानंतर त्याला फुल वेट चालता आलं पाहिजे. पेशंट फुल वेट म्हणजे पुन्हाच्या पुन्हा पूर्ण वजन देऊन त्या इम्प्लांटनं ते सस्टेन केलं पाहिजे. वजन ते इम्प्लांट सक्सेसफुल झाला पाहिजे ते पूर्ण वजन देऊन चालता आलं पाहिजे आणि नुसतंच चालता नाही तर त्या गुडघ्यात त्याला मुवमेंट आली पाहिजे. तो स्टॅबिलिटी अँड मोबिलिटी असं त्याचं ते गणित आहे. आणि इट शुड ऑल्सो म्हणजे समटाईम त्याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की लॉन्जिव्हिटी. आता जर लॉन्जिव्हिटी म्हणलं तर तो आता जर 71 वर्षाची बाई आज 80 वर्षाची झाली आणि तिचा तो प्रोस्थेसिस चाललेला आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की तो अजूनही कार्यरत आहे, म्हणजे नॉर्मल रुटीन नी रिप्लेसमेंट पेक्षा 10 पट मोठी सर्जरी, 9-10 तास आणि पेशंट 9-10 वर्ष अजून चालतोय. व्हेरी गुड. आपल्याला म्हणजे काय डेफिनेशन ऑफ सक्सेस, व्हॉट एल्स वी कुड डिफाईन.
0: होय ना, नक्कीच. म्हणजे एवढी मोठी सर्जरी आणि एवढा वेळ तुम्ही घेतलात आणि ती सक्सेस झाली, तो खूप मोठा आनंद आपल्यासाठी आहे किंवा तुमच्या टीमसाठी आहे. सर, मग याच्यामध्ये मांडीचं संपूर्ण हाड हे कृत्रिमरित्या बनवून बदललं जाऊ शकतं हे खरंच म्हणजे ऐकूनच आम्हाला थक्क व्हायला होतं. तर नेमकं काय आहे ह्याच्या पाठीमागचं शास्त्र?
1: ह्याच्या मागे काय, पहिल्यांदा पूर्ण वर्कअप फार महत्वाचा आहे. ह्याच्यासाठी म्हणजे पेशंट एलिजिबिलिटी, म्हणजे पहिल्यांदा काय की 3 गोष्टी आहेत. मेडिकल फिटनेस फार महत्वाचा आहे. एखाद्या पेशंटला ज्यावेळी आपण ट्युमर म्हणून डायग्नोसिस करतो, त्याचं सर्जरीसाठी ज्यावेळी तो एलिजिबल होतो, त्यासाठी त्याचं मेडिकल फिटनेस, म्हणजे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी 9-10 तासाच्या ऑपरेशनसाठी किंवा 4 तासाच्या किंवा 1/2 तासाचं जरी असलं तेवढ्यासाठी तो फिट आहे का नाही, हा एक पहिला महत्वाचा भाग आहे. सेकंड, त्याच्यानंतर लिम्ब साल्वेज त्याच्यात होऊ शकतो का नाही. बऱ्याच वेळा ट्यूमर जो असतो तो त्यांच्या आर्टरीज आणि नर्व्हजला एवढा इन्वॉल्व्ह करून टाकतो की साल्वेज इज इम्पॉसिबल, त्याला आपल्याला वाचवताच येत नाही. तर इट इज बिकम्स इम्सॉल्वेबल, मतलब साल्वेज करू शकत नाही, मग ते अम्प्युटेशन मध्ये जातो. सुदैवानं आता हा प्रकार फक्त 5-10% राहिलेला आहे. 90% लोअर लिम्ब अप्पर लिम्बचे जॉईंट ट्यूमर्स आर साल्वेजेबल, 90%. आणि खास करून जर ते पहिल्यांदा आले तर त्यांनी आधी इकडे तिकडे कुठं तर काय तर तिसरंच करून बायोप्सी करून आले असतील तर वी कांट अप्लाय दिस स्टॅटिस्टिक्स. असं आहे, जर पहिल्यांदा आला, पहिल्यांदा डिटेक्ट झाला, मेडिकली फिट असेल, आधी कुठं तर बायोप्सी झाली नसेल आणि आमच्याकडे फर्स्ट टाइम आला असेल, तर त्याला डेफिनेटली आणि त्याला सायंटिफिक डाटा आहे असं मी जे म्हणायला लागलो की दुसरीकडे न करता इथं पहिल्यांदा आलेला असेल तर, कारण की मोठ्या सेंटरला येऊन तिथं आल्यानंतर त्यांनी कॅन्सर डिटेक्ट होऊन त्या हिशोबानं प्लॅन होणं. आणि थर्ड गोष्ट म्हणजे काय की ट्यूमर स्प्रेड एक झालेला नसायला पाहिजे, त्याला आम्ही मेटास्टॅसिस म्हणतो. तर अशा जर 3 गोष्टी जर जोडून आल्या तर नक्कीच लिम्ब साल्वेज सर्जरी सक्सेसफुल आहे. पेशंटचं फिटनेस, पेशंटला बाकीच्या कोमॉर्बिडिटीज नसल्या पाहिजेत किंवा असल्या तरी त्या कंट्रोलमध्ये असल्या पाहिजेत. पुन्हा त्याचं जे आर्टरीज वगैरे इन्वॉल्व्ह आहेत, जे फीडिंग आर्टरीज, इफ दे आर नॉट कम्प्लिटली नॉट साल्वेजेबल, म्हणजे ज्याला म्हणतो आपण त्या वाचवूच शकत नाही, कारण की ब्लड सप्लाय जो ट्युमरला आणि जो पायाला करतो ते दोन्ही आर्टरी एकच असतात. कधी कधी सगळंच इन्वॉल्व्ह होतं, ते आपण काय करू शकत नाही. आणि थर्ड आहे की त्यांचं मेटास्टॅसिस जर झालं असेल, म्हणजे खूपच लेट पेशंट आला, की आपण त्याच्यात काय करू शकतो. चौथं गोष्ट म्हणलं तर ऑलरेडी आता ते पण आपण सक्सेसफुल केलेले जे ऑलरेडी दुसरीकडे ऑपरेशन करून आलेले आहेत, त्यांचा परत रिकरन्स यायला लागलाय, परत ट्यूमर वाढायला लागलाय, काय तर करून काय तर, खास करून चुकीच्या बायोप्सी ते आपले दुर्दैवाने या भागात खूप जास्त व्हायला लागले. दक्षिण महाराष्ट्र, गोवा पार अगदी हैदराबाद पर्यंत, नॉर्थ कर्नाटका आणि ह्या सगळ्या हुबळी पर्यंत बरेच लोक ट्यूमर दिसल्या बायोप्सी करून घेतात. मी जॉईंट ट्यूमरचं बोलायला लागलोय, ज्याच्यात माझं स्पेसिफिक, ज्याच्यात मला नॉलेज आहे किंवा ज्याच्यात मी काम करतोय, ह्याच्या ज्या चुकीच्या बायोप्सी केल्यानंतर लिम्ब साल्वेज पॉसिबल होत नाही. आणि जरी केला आपण तरी त्याच्यात रिकरन्सचे चान्सेस खूप असतात. हे फार महत्वाचा विषय आहे.
0: बरोबर. मग सर, एवढी मोठी शस्त्रक्रिया केल्यानंतर रिकव्हरी कशी होते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आता नवीन सुपर स्पेशालिटी ओपीडी सुरू झालेली आहे, तिथं कसा कॉन्टॅक्ट करावा किंवा कुणी अप्रोच करावा?
1: नाही, तिथं ज्यांना पण जॉईंटचे ट्युमर आहे त्यांनी इथं आपल्या KLEच्या नवीन अद्ययावत कॅन्सर सेंटरला आलं पाहिजे. आणि तिथं आल्यानंतर तिथं PRO आहेत, तिथं डेस्क आहेत, ते त्यांना डायरेक्शन देतात. काम जसं आपला विषय सुरू आहे की काम आमचं 9-10 वर्ष सुरू आहे. या हॉस्पिटल, हे जे नवीन कॅन्सर हॉस्पिटल बनायच्या आधी, जुनं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे आपल्या मोठ्या हायवेला जे होतं पुन्हा बेंगलोर हायवेला, त्याच्या आधीच जसं आपला विषय 2016-17 सालापासूनच मी आणि आमचे कॅन्सर हॉस्पिटलला 3 सर्जन आहेत जे आपल्या टीममध्ये आपण मिळून काम करतोय. तर त्यावेळची पहिली सर्जरी आम्ही डॉक्टर संतोष मटपती आणि मी केलती, त्याला 9-10 वर्ष झाले. आणि एल्बोची रिप्लेसमेंट ती पण ह्या भागात पहिली होती, त्याला पण 4 वर्ष झाले. तो ट्युमर पहिला होता, म्हणजे पेरिफेरल न्यूरोएक्टोडर्मल ट्युमर, इज व्हेरी अग्रेसिव्ह कन्सिडर्ड ट्युमर. एल्बो रिप्लेसमेंट मी आणि जे कॅन्सरचे आताचे आमचे HOD आहेत कुमार विंचुरकर सर, त्यांच्याबरोबर पण मी केली. त्यावेळी ती सक्सेसफुल झाली, एकदम यंग जेंटलमन, ऑलमोस्ट 18-20 वर्षाचा मुलगा, त्याची आपण टोटल एल्बो रिप्लेसमेंट विदाउट एनी त्यांनी न्यूरोलॉजिकल डेफिसिट असं आपण ती पण चांगली सक्सेसफुल घेतली. ती त्यावेळेची ऍक्च्युली पहिली टोटल एल्बो रिप्लेसमेंट फॉर अ ट्युमर इन दिस एरिया. सिमिलरली तुम्ही फक्त जॉईंट म्हणजे तुम्ही मोजत राहा, वी हॅव डन एव्हरीथिंग. म्हणजे आता रिसेंटली शोल्डरची तिसरी झाली, त्यातली रिकरंट शोल्डरसाठी ही पहिली सर्जरी. म्हणजे कुणी तर बाहेर कोणतर ट्युमर त्यांचा ऑपरेट करायचा प्रयत्न केला मागच्या वर्षी, परत तो पूर्ण हे 70 इयर्सच्या आजोबांचं सांगायला लागलो. आता या मागच्या आठवड्यात जी आम्ही केली ती पण 8-9 तास चालली. पुन्हा एक हिपची आपण कॉन्ड्रोसार्कोमा एरियातला पहिला टोटल हिप आम्ही केली, ती पण तिसरे सर्जन आहे डॉक्टर महेश कल्लोळी म्हणून, ह्यांच्याबरोबर पण केलेली. तर तिन्ही पण ऑन्कोसर्जन इथं लकीली एकदम हाय लेवलचं एक्सपर्टीज आहे. तिघांचाही अनुभव मोर दॅन 1 to 2 decades आहे. मी स्वतः 11 वर्ष झाले इथं काम करतोय आधी, तुम्हाला माहिती. तर असं प्रत्येकाचं आमचं इथं एकदम टीम जुळून आलेली आहे. आणि ऑर्थो जॉईंट मध्ये प्रॉक्सिमल टिबिया रिप्लेसमेंट ते पण इथं आम्ही 5-6 केलेले आहेत, जे ऑलमोस्ट ह्या एरियात अजून एक पण झालेलं नाही. म्हणजे अँकल रिप्लेसमेंट विथ मेटाडायफायजल रिजेक्शन 3 वर्षापूर्वी आम्ही केलेलं आहे, ते पण रिव्हिजन साठी केलेलं आहे. आणि ते पण ह्या एरियातलं पहिलं आहे, टोटल अँकल रिप्लेसमेंट फॉर रिव्हिजन ट्युमर इन न्यूरोफायब्रोमॅटोसिस केस. त्या पण लेडी एकदम, आणि त्याच्यात तर आम्ही फ्लॅप केलता ऑलमोस्ट 20 centimeterचा, त्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर दर्शन पण इन्वॉल्व्ह होती, तो पण 12 तासाची सर्जरी होती. आणि दुर्दैवानं त्या पण लेडीज कुठं तर बाहेर काय तर तिसरंच करून आलत्या, आणि त्यांचा पण पाय वाचला. 3-3 वर्ष त्या चालतायत. असं बरेच केसेस आहेत, नीच तर झालंच, एल्बो पण झालं, शोल्डर झालं, हिप्स तर वारंवार होत आहे. असं जटिल आणि जेणेकरून कसं आहे, सगळ्यात महत्वाचा विषय काय की पेशंटनं अम्प्युटेशन मध्ये जाण्यापासून आपण, ह्याचं नावच आहे लिम साल्वेज सर्जरी युनिट असं ह्याचं नाव पाहिजे होतं, पण ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी मोठा सब्जेक्ट आहे म्हणून तसं आम्ही या ओपीडीला नाव दिलेलं आहे. तर पेशंट अम्प्युटेशन पासून वाचायला लागले. आणि एक महत्वाचा भाग म्हणजे सगळ्यात गुड न्यूज मला शेअर करायला फार आनंद वाटतोय, आपण मेन जे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल जे आहे, जे मोठं केली आहे नेहरू नगरला, इथं आपल्याला आता बोन बँकचं लायसन्स मिळालेलं आहे. आणि बोन बँक आल्यापासून आपल्याला ह्याला वेगळं डायमेन्शन मिळणार आहे. बऱ्याच पेशंटला आपण जे काय फॉर एक्झाम्पल जे ब्रेन डेड आहेत किंवा ज्यांनी काही कारणानं वगैरे, आपण बोन बँकेत बोन घेऊ शकतो. तर ही बोन बँक मध्ये आपण बोन सेव्ह करतो आणि ही बोन ट्युमर पेशंटला वापरण्यात येते. तर ही पण एक आपल्याला आता ऍडव्हान्टेज मिळायला लागले. अक्षरशः ह्या जून मध्येच आमचे ह्याचे जे कर्नल दयानंद आमचे जे डायरेक्टर आहेत, तर त्यांनी पण हे आता ह्याच्याबद्दल डिक्लेअर केलेलं आहे. आणि रिसेंटली आमचे जे CEO देसाई आहेत KLE कॅन्सरचे, त्यांनी पण आपल्याला, कारण की आपल्याकडे जी आता एक केस झालेली आहे, म्हणजे रिसेंट ऍडव्हान्सेस काय काय चाललेले आहेत कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपल्या, ह्याच्याबद्दल सांगू इच्छितो की आपण एक बोन 16 ते 18 वर्षाच्या मुलीचा इविंग सारखोमा थाय बोनचा मोठाच्या मोठा 25-30 centimeterचा ट्युमर काढून ECRT म्हणजे एक्स्ट्रा कार्पोरल रेडिओथेरपी वापरून हा बोन परत इम्प्लांट केला. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या तुम्ही, मांडीचं बोन आहे त्याच्यात ट्युमर सुरू झाला आहे आणि तो काढला एखाद्या मुलीचा 25-25 centimeter, तो काढल्यानंतर परत रिइम्प्लांट केला. पण तो आधी भाजून काढला ECRT म्हणजे रेडिओथेरपी, एक सेपरेट युनिट आहे तिथं कम्प्लिटली तो बोन इरेडिएट करून त्याच्यातले कम्प्लीट ट्युमर सेल्स, ट्युमर किल त्याचं एक हे असते ते करून परत आम्ही रिइम्प्लांट केला. त्याला त्याला आम्ही दुसरं ऑर्थोपेडिक्सच्या ह्यानं दुसरं इम्प्लांटेशनचे फिक्सेशन डिव्हायसेस वापरून फिक्स केला. ती मुलगी आता चालते, 7.5-8 महिने झाले. ही आम्ही डॉक्टर कुमार विंचरकूर ह्यांच्याबरोबर, जे तिथले कॅन्सरचे HOD त्यांच्याबरोबर ही सक्सेसफुल केलेली पहिली ही या भागातली सर्जरी आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट खूप प्रकारच्या सर्जऱ्या पहिल्या केलेत आणि पहिल्या ह्या भागातल्या, आय मीन, आणि सक्सेसफुल झालेल्या आहेत. दॅट इज व्हेरी एनकरेजिंग.
0: बरोबर सर. मग या हाडांच्या कॅन्सरचा प्रत्येक रुग्ण या लिम सॉल्वेज शस्त्रक्रियेसाठी पात्र असतो का, आणि असेल तर कसा?
1: प्रत्येक रुग्ण, म्हणजे मी जसा आताच उल्लेख केला मॅडम की 90% तर आहेतच पात्र. आणि म्हणजे कसं आहे, जर फक्त त्यांचे, आम्ही काय करतो, आम्ही त्यांचं येऊन एक्सरे वर्कअप आहे, त्यांचं एमआरआय वर्कअप आहे, त्यांचं सीटी आहे, सीटी एनजीओ वर्कअप पण आहे, कोणाचं एमआरआय कॉन्ट्रास्ट पण असू शकतं, हे एक वर्कअप आहे. त्यांना तीन चार स्पेशालिटी त्या पेशंटला बघायला लागतं. ऑर्थो ऑन्कोसर्जनचा भाग मी बघतो, त्यानंतर ऑन्कोसर्जरीचे जसे तिन्ही सर्जनचा उल्लेख केला ह्यापैकी एक जण बघतो, त्यानंतर ह्याच्यानंतर आपण अनेस्थेटिस्ट आहे त्यांचं वर्कअप होतं, पण ऑन्को रेडिओलॉजिस्ट आहेत ते बघतात. जर समजा आपल्याला तो बोन जसं आत्ता ह्या मुलीचा उल्लेख केला तर त्यासाठी रेडिओथेरापिस्ट आहेत, त्यांच्याकडबरोबर आम्हाला डिस्कस करायला लागतं की वेदर ह्या बोनला आम्ही ट्युमर किल अचीव्ह करू शकतो का. जर समजा आम्हाला ईसीआरटी करायची असेल, समजा जर ईसीआरटीचा नसेल, समजा सिम्पल एक्सिजन ज्याला म्हणतो की लिम साल्वेज आला पेशंट आणि एक्सिजन जर करायचं मेडिकली फिट असेल, त्याला जर आर्टरीज वर्टरीज जर साल्वेजेबल असतील ते एक झालं, कधी कधी आर्टरी इन्वॉल्व्ह झाल्या तर आम्ही ते सुद्धा त्याला ग्राफ्ट घेऊन ते सुद्धा वाचू शकतो. परत जर रिव्हिजन मध्ये आला असेल तर मग त्याला आम्ही प्लास्टिक सर्जन पण इन्वॉल्व्ह, इथं मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच, मग त्याला आम्ही प्लास्टिकचं पण एखादं लागलं तर थोडक्यात काय ऑपरेशन जटिल होण्यामागं आणि तीन चार इन्वॉल्वमेंट होण्यामागं कारण हे आहे की एक सर्जन एकटा हे करू शकतो. दिस इज अ फुल टीम वर्क.
0: बरोबर.
1: ऑपरेशन सिंदूर एक आदमी नहीं लड़ सकता, इसको आर्मी नेवी एयरफोर्स ऊपर से सैटेलाइट्स इसके साथ इंटेलिजेंस अशातला प्रकार है, हे सगळे जण मिळून आणि ह्याच्या व्यतिरिक्त वी नीड टू हॅव गुड ऑन्को पॅथॉलॉजिस्ट, ते सुद्धा आहेत आपल्याकडे. आमच्या इथे बरेच डॉक्टर आदर्श सानिकोप आहेत, आणि थँकफुल टीम इज व्हेरी गुड पॅथॉलॉजी, त्यांनी पण ऑर्थो ऑन्कोचं इथं फेलोशिप करून आले आणि त्यांनी पॅथॉलॉजीची आणि त्यांच्याकडे पण आपण पॅथॉलॉजिस्टचं पण डायग्नोसिस, मतलब बाकीची पण पॅथॉलॉजी त्यांचे एच ओ डी कांगणे साहेब वगैरे सगळे आहेत असं

0: आणि एक त्याला वेगळा अवेअरनेस आल्यापासून इव्हन आपले कॅन्सर पेशंट जे ह्या भागातले आहेत त्याचा लाभ घ्यायला लागले. पण हे जे फील्ड आहे लिम्ब साल्वेज सर्जरी ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी ही वेगळं फील्ड आहे. ह्याचे जे पेशंट आहेत अजूनही कुठल्या ना ह्या ना त्या कारणाने इकडे तिकडे वी आर लुझिंग देम, त्यांची गळती व्हायला लागली, तर आम्हाला ती थांबवायची. इथं आपल्याकडे सगळं अवेलेबल असताना दुसरीकडे इकडे तिकडे जायची गरज नाही, हा इथं सांगायचा एक महत्वाचा माझा मेसेज आहे.
1: नक्कीच सर, आणि रुग्णांसाठी खरोखरच खूप मोठी आणि दिलासादायक सुविधा आहे. सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी नवीन ओपीडीची सविस्तर माहिती तुम्ही शेअर करू शकता का?
0: हो, काय नाही, इथं त्यांनी यायचंय फक्त कॅन्सर हॉस्पिटलला. सोमवार गुरुवारी ही ओपीडी आहे. कुठल्याही तिथं सर्जनला त्यांनी भेटले तरी चालतात, किंवा तिथं पीआरओ आहेत आणि तिथं त्यांनी फक्त येणं गरजेचं आहे. तर तिथं आल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन 9 to 4 त्यांनी तिथं आले सोमवारी वगैरे, खास करून सोमवारी नंतर गुरुवारी सुद्धा किंवा इतर दिवसाही सुधी येऊ शकतात, असं काय नाही आहे. ते तिथं 7 दिवस आपलं चालू आहे, रविवार सोडून ओपीड्या चालू आहेत सगळ्या. महत्वाचं काय येतं तर ह्या सर्जरी आपल्या व्हायला लागल्यात आणि ह्याचा लोकांनी लाभ घेतला पाहिजे ह्याची अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. खास करून कॅन्सर जॉईंट ट्युमर ग्रस्त रुग्णांबद्दल मी बोलायला लागलोय. संबंध ह्या 500-700 किलोमीटर एरियामधल्या लोकांसाठी माझं हे म्हणजे कळकळीचं आव्हान आहे, ह्याचा कम्प्लीट लाभ घ्या. अँड वी आर हॅव्हिंग अ मल्टी डायमेन्शनल एक्सपर्टीज ऑन दिस सब्जेक्ट, फार महत्वाचं आहे. आज जो उनको बाहेर कंट्री मे मिलेगा सगळं 1 रूप इथं आहे, हा महत्वाचा विषय आहे. कोरे साहेबांनी इथं हे बांधून दिलेलं आहे, इथं ही फार मोठी आपल्याला इथं सर्व्हिस उपलब्ध झालेली आहे आणि इट इज अफोर्डेबल ऑल एज कम्पेअर्ड टू अदर प्रायव्हेट बिग हॉस्पिटल. इथं हे खूप अफोर्डेबल आहे, इथले इथं जवळ आहे आणि हे काय आज नवीन नाही आहे. इथं वी हॅव अ बॅकबोन ऑफ लॉंग हिस्ट्री विथ एक्सपर्टीज अँड गुड एक्सपिरियन्स आणि बाकीचे स्पेशलाइज लोक तर आहेच आहेत.
1: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ?
0: माझ्या मते मेसेज एवढंच आहे की कुठलंही काही झालं तर लगेच घाबरून जायचं नाहीये. कुठलाही जरी डिटेक्ट झाला तर एखाद्या पेशंटचं सगळ्यात महत्वाचं मानसिक तणाव येतो त्यांना ज्यावेळी कळतं की मला जॉईंट ट्युमर आहे किंवा काय. आणि बरेच लोक, खास करून दुर्दैवाने मी बघितलं, 50% लोकांची तर आर्थिक परिस्थितीच नसते, उन्ही को ये हो जाता है, बड़े दुर्भाग्य की बात. तर मला ती जरा खूप वाईट वाटतं. पण काही झालं तरी लगेच घाबरून जायचं नाही आणि प्रत्येक ह्याला सोल्युशन आहे आणि आता पाय आपला वाचू शकतो. ही सगळ्यात महत्वाचं, ही एक प्रकारची गुड न्यूज आहे. सायन्सनं केलेली ॲडव्हान्समेंट आहे आणि आता प्रमाण खूप वाढलेलं आहे कॅन्सरचं प्रमाण. आता काय सगळंच वाढलेलं आहे, 100 वर्षापूर्वीची लोकसंख्या आता 150 एवढ्या पर्यंत जायला लागली, त्याचप्रमाणे सगळे आजार वगैरे वाढले. पण जरी डिटेक्ट झाला तर घाबरू नका, तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या, थर्ड ओपिनियन घ्या, तसं काय नाही. तुम्ही ओपिनियन घ्या मल्टिपल, तुम्ही आता काय जग ओपन आहे, सगळं आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे. सगळीकडनं माहिती घ्या, 3-4 डॉक्टरला भेटा, ज्यांचे ऑपरेशन झाले पेशंटला भेटा, तुम्ही बाहेर पण जाऊन या. पण हे सगळं झाल्यानंतर अजिबात न घाबरता हिंमत नाही खोण आहे आणि इट इज अवेलेबल नाव, सगळ्यांना ही सर्व्हिस अवेलेबल आहे.
1: प्रमुख सल्लागार आणि वरिष्ठ ऑर्थोप्लास्टी व ऑर्थो ऑन्को सर्जन ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट येथे आहेत. ज्यांची ओपीडी प्रत्येक बुधवारी असेल त्यांना आपण ऐकत होतो, कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
2: KLE विश्वनाथ कतीदंत.
1: वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू पे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
3: The National Assembly of Seychelles. More from our correspondent.
4: Prime Minister Modi will address the National Assembly of Seychelles and interact with members of the Indian diaspora during his visit. Today, he is scheduled to visit the botanical gardens for a tree plantation ceremony and visit the Seychelles Coast Guard base. India and Seychelles share a long-standing partnership rooted in shared historical, cultural and people-to-people ties. As a key maritime neighbor in the Indian Ocean region, Seychelles holds a special place in India's Vision Mahasagar and its commitment to the Global South. The visit will reaffirm the strong and enduring friendship between India and Seychelles and reinforce the shared commitment of both countries to enhance the bilateral relationship across all sectors. Suparna Saikia, Akashwani News, Delhi.
3: Seychelles has backed India's bid for a permanent seat in the United Nations Security Council. Speaking ahead of Prime Minister Narendra Modi's arrival in the island nation, Seychelles Foreign Minister Barry Faure said the current global order and international institutions need reforms to reflect present-day realities. He said India deserves a permanent seat in the Security Council because of its population, growing global influence and its contribution to peacekeeping, maritime security and multilateral diplomacy. Faure said, Seychelles supports India's candidature and believes India's inclusion would strengthen global balance and promote peace. U.S. Secretary of State Marco Rubio has praised Prime Minister Narendra Modi's leadership, saying India has made significant economic progress and is playing a bigger role on the global stage. In an interview with a news agency at the White House, Rubio said the Trump administration viewed India as one of the United States' closest strategic partners. He said Prime Minister Modi has led a country that is making strong economic gains and becoming an increasingly influential global power. Rubio also said the relationship between Prime Minister Modi and President Donald Trump is very close, adding that it is important for diplomacy. The U.S. Secretary of State said the two countries share common values and interests as democracies, providing a strong foundation for closer cooperation.
5: Prime Minister Modi and what he's done, he leads a country that's making incredible gains economically and is really coming into its own as sort of a global power, a country that's increasingly accounted for on decisions being made on the global stage.
3: Union Home and Cooperation Minister Amit Shah today announced that Bharat Taxi, the country's cooperative ride-hailing platform, will be expanded to 500 cities and towns across the country over the next 2 years. Speaking at the official launch of the Bharat Taxi, he said the initiative as a transformative step in the cooperative sector. Mr. Shah said, Bharat Taxi aims to provide a fair and transparent mobility platform by making drivers referred to as Sarthis, direct stakeholders.
6: भारत की मोबिलिटी के क्षेत्र में
7: टुडे इज अ वेरी बिग डे इन द फील्ड ऑफ मोबिलिटी इन इंडिया बिकॉज एज इंडिया हैज डेवलप्ड द नीड फॉर टैक्सीज हैज बिकम कॉमन द नीड फॉर टैक्सीज हैज रीच्ड एवरी होम एंड इन अ वे द एक्सपेंशन ऑफ टैक्सीज हैज आल्सो हैपेंड अक्रॉस अ वेरी लार्ज एरिया
6: टैक्सी का विस्तार भी बहुत बड़े क्षेत्र में.
3: He said the model will ensure that drivers receive a larger share of their earnings while passengers benefit from safe and affordable services.
6: Bharat Taxi banne ka
7: the very first reason for the creation of Bharat Taxi is that there should be no exploitation of either our sarthis or our customers. This is the foremost reason. Second, the sarthi should be respected. They should not be dependent or at the mercy of an app for registration. Today, I say with pride that the 7 lakh sarthis associated with Bharat Taxi are the owners and shareholders of Bharat Taxi.
6: Malik hai shareholder.
3: Vice President C.P. Radhakrishnan said the strength of any economy across the world lies in the contribution of its MSME sector. Addressing an event on MSME Day 2026 in New Delhi today, he said that in India, the MSME sector represents the courage and entrepreneurial spirit of the first generation entrepreneurs. The Vice President noted that the sector contributes nearly 50% of the country's total exports while consistently maintaining high quality standards. Mr. Radhakrishnan added that the MSME sector has become the strongest pillar in India's journey of becoming a Viksit Bharat by 2047.
8: It is very impressive that contributions of MSME is being felt by the Indian economy so much today. The business and environment reforms of our Honorable PM Sriman Narendra Modi ji have transformed MSMEs as the silent architects of our nation's progress. This is not a word just for feel happy. This is the reality. That is what we understand from the great contribution of the MSME. Yes, MSME become the strongest pillar of our collective journey towards Viksit Bharat by 2047.
3: The Vice President also urged the entrepreneurs to adopt the modern technology to further enhance the productivity, production and quality.
8: But when the computer gets introduced, the software becomes the strongest area of India. We produce more jobs through the computer technology than what it was previously. Like that, AI is also modern technology coming up. We have to adopt it. We have to use all the modern technology for uplifting our productivity, production, quality. We cannot keep away from the modern technological developments.
3: This is Akashvani giving you the news. For quick news updates round the clock, follow us on our X handle at AIR News Alerts. And for details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and download the News on AIR app. Noted Tamil film actor and director K. Bhagyaraj passed away in Chennai this morning following a severe cardiac arrest. He was 73. He was rushed to a private hospital after complaining of chest pain but could not be revived. A celebrated filmmaker, Bhagyaraj was also known for his engaging screenplays and witty dialogues that earned him a unique place in Tamil cinema. He directed several blockbuster Tamil films and the popular Hindi film Akhri Rasta. He directed over 25 films and acted in around 75 movies. His acclaimed works include Morna Geethangal, Andha Saath Natakal and Munnadade Mudrichu. He began his career as an assistant director in 16 Vaithinayal. Chief Minister C. Joseph Vijay, DMK Chief and former Chief Minister M. K. Stalin were among those who paid floral tributes to the departed actor. The Tamil Nadu government has announced a state funeral in Chennai tomorrow. The Indian Navy's sail training ship INS Sudarshini arrived at the port of Baltimore in Maryland, USA yesterday as part of the landmark Transoceanic Expedition Lokayan 26. During its stay, the ship will undertake maritime engagement and community outreach activities ahead of the SAIL 250 Maryland celebrations commemorating the 250th anniversary of the United States. Counterintelligence Kashmir, CIK, carried out raids at several locations across the valley today as part of an investigation under the Unlawful Activities Prevention Act, UAPA. Officials said the searches were conducted at five locations across four districts, including Srinagar, Ganderbal, Kupwada and Anantnag. The raids are linked to an investigation into a case registered in 2023 at the Joint Interrogation Center of the Counterintelligence Kashmir Police Station. Officials said the searches were still underway when the latest reports came in. The death toll in the Taratala building collapse in Kolkata has risen to 17. Relief and rescue operations are underway with the Army, NDRF, Railways, Civil Defence, SDRF and other agencies working together at the site. The injured are undergoing treatment at SSKM Hospital in Kolkata. U.S. Vice President J.D. Vance has warned Iran that any future aggression would be met with force, hours after the United States carried out military strikes on Iranian targets. In a post on X, Vance said Iran had signed a ceasefire agreement and that the United States had honored it. He added that any disputes over the agreement should be resolved through dialogue, but warned that violence would receive a military response. The U.S. Central Command, CENTCOM, said American forces targeted Iranian missile and drone storage sites, along with coastal radar installations. It said the strikes were carried out in response to what it described as an Iranian drone attack on a commercial cargo vessel traveling through the Strait of Hormuz. The Democratic Republic of the Congo has reported more than 1,200 confirmed cases of Ebola since the outbreak was declared in mid-May. According to the latest figures from the country's public health authorities, there have been 1,203 confirmed cases, including 321 deaths. So far, 148 patients have recovered, while 419 remain in isolation or are receiving hospital treatment. Health officials have also identified 265 suspected cases, including 77 deaths. World Health Organization Director General Tedros Adhanom Ghebreyesus said, contact tracing is reaching more people and that increasing numbers of patients are recovering and returning home. However, he warned that the outbreak is far from over. Back home, the IMD has said that conditions are favourable for further advance of southwest monsoon into some more parts of North Arabian Sea, Gujarat, Madhya Pradesh, remaining parts of Chhattisgarh, Jharkhand, Bihar and some parts of Uttar Pradesh and Uttarakhand during next 3 to 4 days. The Met Department has predicted heavy to very heavy rainfall over sub-Himalayan West Bengal and Sikkim during the next 2 days. The weather agency also forecast heavy rainfall over Bihar, Chhattisgarh, coastal Andhra Pradesh, coastal Karnataka, Tamil Nadu, Puducherry, Karaikal, and in some parts of northeast India today. On to sports. In FIH Men's Pro League Hockey, India thrashed Pakistan 7-1 at the Lee Valley Hockey and Centre in London last night. Abu Bakr gave Pakistan the lead in the first quarter, converting a penalty corner. India will now face England tomorrow. In the US Open Badminton, India's Devika Sehwag and Ronak Chauhan have reached the semifinals in Fullerton, California. Devika caused a major upset by defeating third seed Riko Gunji of Japan in the straight games, winning 22-20, 21-19 in the women's singles quarterfinals. And in football, Egypt have reached the knockout stage of the FIFA World Cup for the first time after a 1-1 draw with Iran in the final Group G match. Iran's Ramin Rezia was named player of the match. Egypt finished the group stage unbeaten and qualified as the runners-up. They will now face Australia in the round of 32. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to arrive in Seychelles in a short while on a three-day state visit. Described Seychelles as a valued maritime neighbour and a key partner in India's Vision Mahasagar. US Secretary of State Marco Rubio says Trump administration views India as one of United States' closest strategic partners, sharing common values and interests. Union Home and Cooperation Minister Amit Shah launches cooperative-based taxi service Bharat Taxi in 14 major cities in Gujarat. Noted Tamil film actor and director K. Bhagyaraj passes away in Chennai at 73. IMD forecasts heavy to very heavy rainfall over sub-Himalayan West Bengal and Sikkim during the next 2 days. And in FIFA World Cup, Egypt reaches knockout stage for the first time after a 1-1 draw with Iran. And with that, we end the midday news.
9: और अब तक हम सुन रहे थे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज। आप सुनते रहे वेणु धोनी 90.4 एफएम केएलई कनसु।
2: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
10: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
10: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
2: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
11: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಬೀಜೋಪಚಾರದ ಸಲಹೆಗಳು. ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಬೆಳೆಗಳಲ್ಲಿ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡುವುದು ಅತಿ ಅವಶ್ಯಕವಾಗಿದೆ. ಬೀಜೋಪಚಾರದಿಂದ ಸಸಿ ಹಂತದಲ್ಲಿ ಬರುವ ಕೀಟರೋಗಗಳನ್ನು ತಡೆಯಬಹುದು ಹಾಗೂ ಜೈವಿಕ ಗೊಬ್ಬರದ ಬೀಜೋಪಚಾರದಿಂದ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ನೈಸರ್ಗಿಕವಾಗಿ ಒದಗಿಸಬಹುದಾಗಿದೆ. ಇದರಿಂದ ಕಡಿಮೆ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಬೇಸಾಯ ಮಾಡಬಹುದಾಗಿದೆ. ಸೋಯಾ ಅವರೆ, 1 ಎಕರೆಗೆ ಬೇಕಾಗುವ ಬಿತ್ತನೆ ಬೀಜವನ್ನು 100 ಗ್ರಾಂ ಥೈರಾಮ್ 75 WP ಅಥವಾ 60 ಗ್ರಾಂ ಕರ್ಬಾಕ್ಸಿನ್ 75 WP ದಿಂದ ಉಪಚರಿಸಿ ನಂತರ 500 ಗ್ರಾಂ ರೈಜೋಬಿಯಂ ಜೀವಾಣುವಿನಿಂದ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡುವುದು, ಇದಲ್ಲದೆ ನಂತರ 500 ಗ್ರಾಂ ರಂಜಕ ಕರಗಿಸುವ ಜೈವಿಕ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಉದ್ದು, 1 ಎಕರೆಗೆ ಬೇಕಾಗುವ ಬಿತ್ತನೆ ಬೀಜವನ್ನು 200 ಗ್ರಾಂ ರೈಜೋಬಿಯಂ ಜೈವಿಕ ಗೊಬ್ಬರದಿಂದ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಹೆಸರು, 1 ಎಕರೆಗೆ ಬೇಕಾಗುವ ಬಿತ್ತನೆ ಬೀಜವನ್ನು 200 ಗ್ರಾಂ ರೈಜೋಬಿಯಂ ಜೈವಿಕ ಗೊಬ್ಬರದಿಂದ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಜೋಳ, ಬಿತ್ತನೆ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಕಿಲೋಗ್ರಾಂ ಬೀಜವನ್ನು 1.5 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 30 ಗ್ರಾಂ ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಕ್ಲೋರೈಡ್ ಅಥವಾ 7.5 ಗ್ರಾಂ ಪೊಟ್ಯಾಸಿಯಂ ನೈಟ್ರೇಟ್ ಅಥವಾ ಗೋಮೂತ್ರ ಶೇಕಡಾ 25 ಬೆರೆಸಿದ ದ್ರಾವಣದಲ್ಲಿ 8 ಗಂಟೆ ನೆನೆಸಿ ನೆರಳಿನಲ್ಲಿ ಒಣಗಿಸಿದ ಮೇಲೆ ಒಂದರ ನಂತರ ಒಂದರಂತೆ 4 ಗ್ರಾಂ ಟ್ರೆಕೋಡರ್ಮಾ ಮತ್ತು 70 ಗ್ರಾಂ ಅಜೋಸ್ಪಿರಿಲಿಯಂ ಮತ್ತು 70 ಗ್ರಾಂ PSB ದಿಂದ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಿ ನೆರಳಿನಲ್ಲಿ ಒಣಗಿಸಿ ಬಿತ್ತಬೇಕು. ಶೇಂಗಾ, ಪ್ರತಿ ಕೆಜಿ ಬೀಜಕ್ಕೆ 3 ಗ್ರಾಂ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ 80 WP ಅಥವಾ ಥೈರಾಮ್ 3 ಗ್ರಾಂ 75 WP ಅಥವಾ ಕಾರ್ಬಾಕ್ಸಿನ್ 2 ಗ್ರಾಂ ಅಥವಾ 4 ಗ್ರಾಂ ಟ್ರೆಕೋಡರ್ಮಾ ಪುಡಿಯಿಂದ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೂ ರೈಜೋಬಿಯಂ ಜೀವಾಣು 200 ಗ್ರಾಂದಿಂದ ಪ್ರತಿ ಎಕರೆ ಬೀಜಕ್ಕೆ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಿರಿ. ಈ ರೀತಿ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಿದರೆ ರೋಗ ಕೀಟ ನಿರ್ವಹಣೆ ಮತ್ತು ಪೋಷಕಾಂಶದ ಲಭ್ಯತೆ ಹೆಚ್ಚಿಸಿ ಉತ್ತಮ ಬೆಳೆ ಪಡೆಯಬಹುದು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಅಥವಾ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ ಎಚ್ ಡಿ ಕೋಳೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುತ್ತಾರೆ.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: One Life, Ambika Infra Build & Co. Ready Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world-class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address where care meets comfort. Call us today at 7760477279 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle state in town.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, FarmD, MFarm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleefarm.edu।
3: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು, ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಸವನಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿ। ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ। KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ। ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ। ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448148503 ಹಾಗೂ 8123871607।

0: शेली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದ ಕುರಿತು ಸಲಹೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಹಂಗಾಮಿನ ಸಿದ್ಧತೆ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ. ರೈತರು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗೆ ಬೇಕಾದ ಬೀಜ ಗೊಬ್ಬರಗಳ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವರು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡುವುದು ಕಡ್ಡಾಯ. ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸಾಕಷ್ಟು, ಅಂದರೆ 75-100 mm ಮಳೆಯಾಗಿರಬೇಕು. 6 inches ಮಣ್ಣು ಹಸಿಯಾಗಿರಬೇಕು. ಮಣ್ಣಿನ ಉಷ್ಣಾಂಶ ಕಡಿಮೆಯಾಗಿರಬೇಕು. ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರಬೇಕು, ಅಂದರೆ ತಂಪಾದ ವಾತಾವರಣವಾಗಿರಬೇಕು. ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸೋಯಾ ಅವರೇ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ಮೇಲಿನ ಎಲ್ಲಾ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಿರಿ. ರೈತರು ಅವಸರ ಪಡದೆ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಪೂರಕ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಕೈಗೊಳ್ಳಲು ರೈತ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಕೋರಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಅಥವಾ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ HD ಕೋಳೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುತ್ತಾರೆ.

0: ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು ಭಾವಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾವಸಂಗಮ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या केली फार्मसी कॉलेज बेळगाव. शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय, सलवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kleparm.edu.
1: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ಎಸ್ ಶೇಷಗಿರಿ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಬೆಳಗಾವಿ. KCET ಕೋಡ್ E036, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E065. 2025-26 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ನೇಮಕಾತಿ ಆಫರ್ಗಳು ಲಭಿಸಿವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಾರ್ಷಿಕ 16 LPA ವರೆಗಿನ ಗರಿಷ್ಠ ಪ್ಯಾಕೇಜ್ ದೊರೆತಿದೆ. 150ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ 50ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವೀಧರರಿದ್ದಾರೆ. ಸುಸಜ್ಜಿತ ಲರ್ನಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ, ಟಿಂಕರಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ವೈಫೈ ಸಹಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕೆಮಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ UG ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ AI, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, BCA, MCA, MBA ಮತ್ತು MTech ಇನ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಲಭ್ಯವಿದೆ. ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಜುನಿಪರ್ HPE, ಫೆಡರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಬಾಶ್ ನಂತಹ 60+ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 08312440322 ಅಥವಾ www.kletech.ac.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.

0: 9781 247 1399. Mobile Sankhya 9740639702. Website www.klefarm.edu.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर लग्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದ ಕುರಿತು ಸಲಹೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಹಂಗಾಮಿನ ಸಿದ್ಧತೆ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ. ರೈತರು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗೆ ಬೇಕಾದ ಬೀಜ ಗೊಬ್ಬರಗಳ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವರು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡುವುದು ಕಡ್ಡಾಯ. ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸಾಕಷ್ಟು, ಅಂದರೆ 75-100 mm ಮಳೆಯಾಗಿರಬೇಕು. 6 inches ಮಣ್ಣು ಹಸಿಯಾಗಿರಬೇಕು. ಮಣ್ಣಿನ ಉಷ್ಣಾಂಶ ಕಡಿಮೆಯಾಗಿರಬೇಕು. ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರಬೇಕು, ಅಂದರೆ ತಂಪಾದ ವಾತಾವರಣವಾಗಿರಬೇಕು. ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸೋಯಾ ಅವರೇ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ಮೇಲಿನ ಎಲ್ಲಾ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಿರಿ. ರೈತರು ಅವಸರ ಪಡದೆ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಪೂರಕ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ ಕೈಗೊಳ್ಳಲು ರೈತ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಕೋರಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಅಥವಾ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ ಎಚ್ ಡಿ ಕೋಳೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುತ್ತಾರೆ.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंतकुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ ಒನ್ ಲೈಫ್ ಸುಂದರ ಬದುಕಿನ ಹೊಸ ಆರಂಭ. 20 ವರ್ಷಗಳ ಭರವಸೆಯ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಗ್ರೂಪ್ ಈಗ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ

0: अली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleparm.edu।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.